जह चित आवै सो थान सुहावा, जित वेला विसरै तां लागै हवा। तेरे जी तू सधी साथी, संसार सागर ते कढ दे हाथी। आवन जाना तुम ही किया, जिस तू राखै तिस दुख ना थिया। तू एको साहिब।

मोहे निर्गुण गुण किशु नाहे, सर्वनिधान तेरी दृष्टि माहे। नानक दीन जाचे तेरी सेव, कर कृपा दीजे गुरुदेव। गोंड महल

सब विसारना, अंगीकार हो करे तेरा कार्य सब सवारना, सबना गल्ला समरथ स्वामी सो क्यों मनो विसारे। कहे नानक मन मेरे सदा रहो हर नाले, साचे साहेबा क्या नाही कर तेरा, करता तेरा सब किश है जिस देह सो पावे, सदा सिफत सलाह तेरी नाम मन वसावे, नाम जिन कै मन वसिया वाजे शब्द कनेरे। कहे नानक सच्चे साहेब क्या नाही कर तेरा, साचा नाम मेरा आधार, साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाईया, कर सांत सुख मन आए वसिया जिन इच्छा सब पुजाईया, सदा कुर्बान कीता गुरु विटा जिस दिया हे वडे आईया। कहे नानक सुनो संतो सब धरो प्यारो, साचा नाम मेरा आधारो, वाजे पंच शब्द तित कर सपागे, कर सपागे शब्द वाजे कला जित कर तारिया, पंच दूत तुद वस कीते काल कंट कुमारिया, तुर कर्म पाया तुजन कहो से नाम हर कै लागे, कहे नानक तैं सुख होवा तित कर अनहद वाजे। साची लिवै बिंदे निमाणी, देह निमाणी लिवै बाजहो क्या करे वेचारिया, तुद बाज समर्थ कोए नाही कृपा कर बनवारिया, एस ना होर थाओ नाही शब्द लाग सवारिया, कह नानक लिवै बाजहो क्या करे वेचारिया, आनंद आनंद सब को कह आनंद गुरु ते जानिया, जानिया आनंद सदा गुरते कृपा करे प्यारिया, कर कृपा किलवे कटे ज्ञान अंजन सारिया, अंदरों जिन का मुह टुटा तिनका शब्द सच्चा सवारिया, कह नानक हो आनंद है आनंद गुरते जानिया, बाबा जिस तू देहे सोई जन पावे, पावे ता सो जन देह जिसनो होर क्या करे विचारिया, एक भरम भूले फिरै दै दिस एक नाम लाग सवारिया, गुर प्रसादी मन भया निर्मल जिन्ना पाणा पावै, कहे नानक जिस देह प्यारे सोई जन पावै, आवहो संत प्यारे हो अकथ की करह कहानी, करह कहानी अकथ केरी कित द्वारे पाईऐ, तन मन तन सब सौंप गुर को हुक्म मन्ने पाईए, हुक्म मन्यो गुरु केरा गावो सच्ची बाणी। कहे नानक सुनो संतो कथ्यो कथ कहानी, ए मन चंचला चतराई किने ना पाया, चतराई ना पाया किने तू सुन मन मेरिया, एह माया मोहनी जिन एत परम पुलाया, माया ता मोहनी तने कीती जिन ठगौली पाईया, कुर्बान कीता तिसै विटो जिन मोह मीठा लाया, कहे नानक मन चंचल चतराई किने ना पाया, ए मन प्यारिया तू सदा सच संभाले, एहो कुटंब तू जे देखदा चलै नाही तेरै नाले, साथ तेरै चलै नाही तिस नाल क्यों चित लाईऐ, ऐसा कम मूले ना कीचै जित अंत पछोताईऐ, सतगुरु का उपदेश सुन तू होवै तेरै नाले, कहे नानक मन प्यारे तू सदा सच संभाले, अगमा गोचरा तेरा अंत ना पाया, अंतो ना पाया किने तेरा अपना आप तू जान है, जी जंत सब खेल तेरा क्या को आख वखाण है, आख है ता वेख है सब तू है जिन जगत्यो पाया, कहे नानक तू सदा अगम है तेरा अंत ना पाया, सुर नर मुन जाने अमृत खोज दे सो अमृत गुर ते पाया, पाया अमृत गुर कृपा कीनी सच्चा मन वसाया, जी जंत सब तो दियो पाए एक वेख परसन आया, लभ लोभ अहंकार चूका सतगुरु भला पाया, कहे नानक जिसनो आप तुठा तिन अमृत गुरते पाया, भगतां की चाल निराली
ਚਾਲਾਂ ਨਿਰਾਲੀ ਭਗਤਾਂ ਕੇਰੀ ਬਿਖਮ ਮਾਰਗ ਚਲਣਾ ਲਭ ਲੋਭ ਅਹੰਕਾਰ ਤਾ ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਬਹੁਤ ਨਾਹੀ ਬੋਲਣਾ ਖੰਨਿਓ ਤਿੱਖੀ ਵਾਲੋ ਨਿੱਕੀ ਏਤ ਮਾਰਗ ਜਾਣਾ ਗੁਰਪ੍ਰਸਾਦੀ ਜਿਨੀ ਆਪ ਤਜਿਆ ਹਰ ਵਾਸਨਾ ਸਮਾਣੀ ਕਹਿ ਨਾਨਕ ਚਾਲ ਭਗਤਾਂ ਜੁਗੋ ਜੁਗ ਨਿਰਾਲੀ ਜਿਉ ਤੂੰ ਚਲਾਏ ਤਿਵ ਚੱਲੈ ਸਵਾਮੀ ਹੋਰ ਕਿਆ ਜਾਣਾ ਗੁਣ ਤੇਰੇ ਜਿਵ ਤੂੰ ਚਲਾਏ ਤਿਵੈ ਚੱਲਹਿ ਜਿਨ੍ਹਾਂ ਮਾਰਗ ਪਾਵਹੇ ਕਰ ਕਿਰਪਾ ਜਿਨ ਨਾਮ ਲਾਏ ਸੇ ਹਰ ਹਰਸ ਦਾ ਧਿਆਵਹੇ ਜਿਸਨੋਂ ਕਥਾ ਸੁਣਾਏ ਆਪਣੀ ਸੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਸੁਖ ਪਾਵਹੇ ਕਹੇ ਨਾਨਕ ਸੱਚੇ ਸਾਹਿਬ ਜਿਉ ਪਾਵੈ ਤਿਵੈ ਚਲਾਵਹੇ ਇਹੋ ਸੋਹਿਲਾ ਸ਼ਬਦ ਸੁਹਾਵਾ ਸਬਦੋ ਸੁਹਾਵਾ ਸਦਾ ਸੋਹਿਲਾ ਸਤਿਗੁਰੂ ਸੁਣਾਇਆ ਇਹੋ ਤਿਨ ਕੈ ਮਨ ਵਸਿਆ ਜਿਨ ਤੁਰੋਂ ਲਿਖਿਆ ਆਇਆ ਇੱਕ ਫਿਰੈ ਕਨੇਰੇ ਕਰੈ ਗੱਲਾ ਗੱਲੀ ਕਿਨੈ ਨਾ ਪਾਇਆ ਕਹਿ ਨਾਨਕ ਸ਼ਬਦ ਸੋਹਿਲਾ ਸਤਿਗੁਰੂ ਸੁਣਾਇਆ ਪਵਿੱਤ ਹੋਏ ਸੇਜ ਨਾ ਜਿਨੀ ਹਰ ਧਿਆਇਆ ਹਰ ਧਿਆਇਆ ਪਵਿੱਤ ਹੋਏ ਗੁਰਮੁਖ ਜਿਨੀ ਧਿਆਇਆ ਪਵਿੱਤ ਮਾਤਾ ਪਿਤਾ ਕੁਟੰਬ ਸਹਿਤ ਸਿਉ ਪਵਿੱਤ ਸੰਗਤ ਸਵਾਈਆ ਕਹਿੰਦੇ ਪਵਿੱਤ ਸੁਣਦੇ ਪਵਿੱਤ ਸੇ ਪਵਿੱਤ ਜਿਨੀ ਮਨ ਵਸਾਇਆ ਕਹਿ ਨਾਨਕ ਸੇ ਪਵਿੱਤ ਜਿਨੀ ਗੁਰਮੁਖ ਹਰ ਹਰ ਧਿਆਇਆ ਕਰਮੀ ਸਹਿਜ ਨਾ ਉਪਜੈ ਵਿਣ ਸਹਿਜੈ ਸਹਿਸਾ ਨਾ ਜਾਏ ਨਹਿ ਜਾਏ ਸਹਿਸਾ ਕਿਤੈ ਸੰਜਮ ਰਹੇ ਕਰਮ ਕਮਾਏ ਸਹਿ ਸਹਿ ਜੀਉ ਮਲੀਨ ਹੈ ਕਿਤ ਸੰਜਮ ਤੋਤਾ ਜਾਏ ਮਨ ਧੋਵੋ ਸ਼ਬਦ ਲਾਗੋ ਹਰ ਸਿਉ ਰਹੋ ਚਿਤ ਲਾਏ ਕਹਿ ਨਾਨਕ ਗੁਰਪ੍ਰਸਾਦੀ ਸਹਿਜ ਉਪਜੈ ਇਹੋ ਸਹਿਸਾ ਇਵਜਾ।